तात इन्नी खसम त्याया, इना जनता कह वस किश नाही वेकी जग तो पाया, इक नानू तू मिल कापो तुद खुआया, गुर कृपा ते जानिया जिथे तुदा बुझाया, सहजे ही सच समाया।